हू जो सदा हमारे पच्छा श्री अस्तो जुजू करे हो रक्षा राख ले हो मुहे राखने हारे साहेब संत सहाय प्यारे।